0: اف ام بند 100.2 ميجا هرتز تے لائیو سٹریمنگ ذریعے نیوز زون اے آئی آر ایپ تے اے آکاش وانی دا پٹیالہ کیندر ہے ਸਮਾਂ ਮਿਲਾ ਲਓ ਸਵੇਰ ਦੇ 6 ਵਜ ਰਹੇ ਨੇ ਆਓ ਸੁਣਦੇ ਹਾਂ ਹਿੰਦੀ ਚ ਸਮਾਚਾਰ।
1: ਆਕਾਸ਼ਵਾਣੀ ਸਮਾਚਾਰ ਕੇ ਸਾਥ ਮੈਂ ਜਯਾ ਭਾਰਤੀ। गृह मंत्री अमित शाह आज नई दिल्ली में लैंड पोर्ट मैनेजमेंट सिस्टम एलपीएमएस का शुभारंभ करेंगे। इसका उद्देश्य तकनीक की मदद से सीमा पार व्यापार और यात्रियों की आवाजाही